सोकं न साकं परे अंग पवित्र पुनीत अंग ताकं न जातं न पातं न मित्रं न मंत्रे नमो एक तंत्रे नमो एक तंत्रे न धर्मं न भर्मं न सर्मं न साके न बर्मं न चर्मं न कर्मं न